0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 42. ॐ श्री गणेशाय नमः. श्री

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे रविवार 14 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. आजची तुमची मेहनत उद्याच्या तुमच्या शक्तीची निर्मिती करते, त्यामुळे विचार बदला जीवन बदलेल. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. AC किंवा DC यापैकी कोणत्याही विद्युत प्रवाहावर चालणाऱ्या उपनगरी गाडीचा शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाला. दिवस होता आजचा, साल होतं 2001. नेल्सन मंडेला यांचा दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपला, तोही आजच. अमेरिका देशात DDT या कीटकनाशकाच्या वापरावर बंदी घालण्यात आली, तीही आजच्याच दिवशी. युरोपियन स्पेस एजन्सी पॅरिसमध्ये अंतराळ संशोधन संस्था स्थापन केली, पुढे नामकरण करून युरोपियन स्पेस एजन्सी बनली. अमेरिका देशाने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी USS नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली, तीही आजच. सुपरमॅन चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली, तीही आजच्याच दिवशी. अनाथ बालिकाश्रम स्थापन झाले, तेही आजच. मराठा साम्राज्य मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले, तेही आजच्याच दिवशी. साल होतं 1704. आता आजचे जन्मदिवस पाहू. स्टेफी ग्राफ प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू यांचा जन्म आजचाच. किरण खेर भारतीय राजकारणी चित्रपट अभिनेत्री यांचाही जन्म आजचाच आहे. के मुरारी भारतीय चित्रपट निर्माते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. टी शिवदासा मेनन भारतीय राजकारणी केरळचे आमदार यांचाही जन्म आजच. नीलकंता सोमायाजी भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आज राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. आज देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसेल असे सांगितले जाते. सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठेतही वाढ होणार आहे. व्यवसायात नफा मिळेल. वृषभ रास, आजचा दिवस चांगला असल्याचे म्हटले जाते. व्यवसायातील परिस्थिती अनुकूल असेल आणि तुमच्या कामाचे योग्य कौतुकही होईल. मिथुन रास, प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालू नये असा सल्ला दिला जातो. चैनीच्या संबंधित वस्तूंच्या खरेदीत अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. कर्क रास, अनैतिक कृत्ये आणि निषिद्ध विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला आहे. बोलण्यावर संयम ठेवा. कौटुंबिक वादांमुळे शारीरिक आणि मानसिक तणाव होतील. सिंह रास, आज आरोग्याच्या बाबतीत तुम्ही निरोगी राहाल. मित्र आणि नातेवाईकांसोबत फिरायला जाण्याचा बेताक आहात. कन्या रास, आज तुमच्या स्वभावात थोडी अधिक संवेदनशीलता असेल. कामाच्या यशामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्या आनंदी व्हाल. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुम्ही तुमच्या बौद्धिक सामर्थ्याने आणि क्रिएटिव्हिटीने सर्व कार्यात पुढे जाल. विचारांमध्ये झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्या खुश राहू शकणार नाही. वृश्चिक रास, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जर तुम्ही हट्टीपणाचा त्याग करून पुढे गेलात तर अनेक समस्यांचे निराकरण होईल. धनुरास, आज तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवासाचे नियोजन कराल. मकर रास, आज जास्त वादविवाद न करण्याचा सल्ला दिला जातो आणि हे तुमच्या हिताचे असेल. धार्मिक कार्य आणि पूजेवर पैसा खर्च होऊ शकतो. कुंभ रास, आज तुम्ही सांसारिक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक बाबींकडे अधिक लक्ष दर्शवाल. कोणत्याही नकारात्मक भावनांना महत्व न देऊन मानसिक दृष्ट्या खुश राहण्याचा प्रयत्न करा. शेवटची मीन रास, व्यवहार करताना, पैसे गोळा करताना किंवा गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कुणाच्याही कामात हस्तक्षेप करू नका. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

0: जेएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.
1: KLE डॉक्टर प्रभाकर कोरे आस्पत्रीय, KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी, स्टेट ऑफ द आर्ट IVF फैसिलिटी ऑन द ए, रिप्रोडक्टिव मेडिसिन, क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी, एंड्रोलॉजी, एंडोस्कोपी गळिगे एक्सक्लूसिव OPD, 3D लैप्रोस्कोपी हागू हिस्ट्रोस्कोपी, ई एल्ला सेवेगळ जोतेगे नुरित तज्ञ वैद्यर तंड KLE IVF सेंटर बेळगावियल्ली लभ्य. हेच्चिन माहितिगागि संपर्किसि KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी, OPD नंबर 97 शरावती, सेकेंड फ्लोर, KLE डॉक्टर प्रभाकर ಕರ್ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312551530 ಮತ್ತು 08312473777, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.

0: Kelly College of Engineering and Technology, Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Vishweshwaraya Technological University as a Model Engineering College. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 948304779 or visit www.klecet.edu.in.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. जागतिक ब्लड डोनर डे या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज आपण भेटणार आहोत संतोष दरेकर यांना, जे फेसबुक फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष आहेत. 22 वर्षांचा अनुभव त्यांचा समाजसेवेचा आहे. अॅनिमल रेस्क्यू करतात ते, ह्युमन रेस्क्यू करतात. काही शाळांना त्यांनी अडॉप्ट सुद्धा केलंय आणि बऱ्याच कुटुंबांना रेशन देतात. तर असे संतोष दरेकर आपल्यासोबत आहेत आणि रक्तदान महत्व ते आपल्याला आजच्या भागात सांगणार आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅम.
0: आज एकंदरीत तुमच्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज चालत असतात, पण आज आपण फोकस करतोय फक्त ब्लड डोनेशन वरती. तर रक्तदान करणं हे किती महत्वाचं आहे त्याबद्दल सांगूया.
1: रक्तदान फार एक इम्पॉर्टंट आहे, लाईफमध्ये प्ले करते. आमच्याकडे भरपूर सारे पेशंट्स येतात. नियर अबाउट आतापर्यंत आम्ही 8,000+ पेशंट्स वाचवलेला आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे तलिस्मा पेशंट्स म्हणून येतात. तलिस्मा म्हणजे काय आहे, ते डायग्नोज आहे. त्याच्यामध्ये जे बाय बर्थ एक डिफेक्ट असते लहान लहान पोरांना, ते ब्लड एकदा हातातनं ब्लड चालू झालं तर एकदा थांबत नाही, म्हणजे ज्यात व्हाईट पेशी त्यांनी कमी असते. मग त्या टायमाला त्यांना रेग्युलर ब्लड लागते. तसं माझ्याकडे बेळगावमध्ये नियर अबाउट 30 डेजला 30 पेशंट्स रेग्युलरली येतात. त्याच्यामध्ये आपले केएलई हॉस्पिटल बेळगाव मधले येतात, त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल बेळगाव मध्ये येतात आणि इतर छोट्या हॉस्पिटल्स मध्ये पण पेशंट्स येत होतात. ही सगळी पोरं असतात जे 1st to 10th स्टँडर्डचे माझ्याकडे भरपूर येतात. एक दोन माझ्याकडे मुल्ला म्हणून एक पेशंट आहे, त्याला रेग्युलर हे ब्लड लागत राहते. तो जॉब पण करतोय आणि जेवढं ते जॉब मध्ये त्याचं सॅलरी कमवतो त्याच्यातलं नियर अबाउट 2-2 युनिट त्याचं फक्त ब्लडलाच जात असते. मग असा एक तलिस्मा पेशंट्स हे एक आहे. त्यानंतर ओपन हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी आणि स्टंट घालताना ते पण पेशंट्स आमच्याकडे येतात. त्यानंतर हे पेशंट्स आमच्याकडे नियर अबाउट केली मधले जास्ती असतात, ज्यांना आर्यन हॉस्पिटल मधलं येते. इथं ह्या पेशंट्सला नियर अबाउट 4 युनिट्स ऑफ ब्लड तरी मिनिमम लागते ओपन हार्ट सर्जरीला. एकदा चुकून एकांत 3-2 लागते, खरं मॅक्झिमम 4. आणि एकदा काय होतं, ऑपरेशन पोस्ट ऑपरेशन मध्ये पण एकदा ब्लीडिंग स्टार्ट होते, त्यावेळी ब्लड लागते. त्याचं मला लिमिट नाही आहे, ते 10 पण जाऊ शकते, 20 पण जाऊ शकते असं हे हार्टचं झालं. त्यानंतर आमच्याकडे प्रेग्नेंट लेडीज येतात लेबर ऑपरेशनसाठी. ह्यामध्ये आम्हाला कसं असते की ऑपरेशन नंतर किंवा ऑपरेशनच्या आधी एकदा काय होतं, अंगात रगत कमी असते, त्यावेळी प्रेग्नेंट लेडीजला 1-2 युनिट ब्लड लागतात, ज्यांचं वेट पण भरपूर कमी असते. किंवा सिझरिंग ऑपरेशन झाल्यावरती पोस्ट डिलिव्हरी एकदा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, त्या टायमाला पण ब्लड लागते. मग त्यावेळी आम्हाला 1-2 युनिट तरी मिनिमम एक बॅकअप म्हणून ठेवावं लागतंय हे झालं प्रेग्नंट लेडीजचं. त्यानंतर एमर्जन्सी ऍक्सिडेंट केसेस येतात. आम्हाला पोलीस हेल्पलाईनला आमचा नंबर आहे, कुठे पण एकदम ऍक्सिडेंट झालं की हेल्पलाईनवरनं एकदा कॉल येते की एमर्जन्सी ब्लड निडेड म्हणून. जास्ती करून हायवेजला किंवा जंगल एरियाजमध्ये असं ऍक्सिडेंट झालेल्या वेळी, मग त्यावेळी पण आम्हाला इमिजिएटली 20-30 मिनिट्समध्ये ते माणसाला ब्लड द्यायला लागतंय. हे ऍक्सिडेंटल केसेस झाले. त्याच्यानंतर ओल्ड एजसाठी येतात, जे माणसं ओल्ड असतात त्यांना एकांदा आम्ही स्वतःहून ऍम्ब्युलन्स घेऊन जाऊन त्यांना करतो. घरात कोण नसते, पोरं बाहेर गावाला ते नसतात, मग त्यांना ऍडमिट करतो. त्यावेळी पण त्यांना म्हटलं ब्लड द्यायला लागते. ब्लड मध्ये कसं असते, एक फर्स्ट असते होल ब्लड, म्हणजे जे आमच्या अंगातनं डायरेक्टली आम्ही, तुम्ही कुठल्या पण ब्लड कॅम्प्सला गेला जे ब्लड तुमच्याकडनं काढून घेतात त्याला होल ब्लड म्हणतात. मग होल ब्लड मध्ये डिफरंट प्रोडक्ट्स असतात. त्याच्यामध्ये सिंगल डोनर प्लेटलेट म्हणून असते, जे व्हाईट पेशी असते ते तुम्ही हॉस्पिटलला गेला तर मिनिमम 1 hour टेस्टिंगला लागते आणि 1 hour काढायला लागतं. त्याच्यानंतर व्हाईट ब्लड मोस्टली यूज करतात, डेंग्यू पेशंट्सला यूज करतात, जिथं ब्लड थांबत नाही त्या टायमाला व्हाईट ब्लडचा उपयोग भरपूर होतो. एकदा हार्ट पेशंट्सला पण यूज करतात. त्यानंतर आमच्याकडे असते PCV म्हणून असते, पॅक्ड सेल्स पॅक्ड रेड सेल्स म्हणून असते, त्यानंतर रँडम डोनर प्लेटलेट म्हणून असते, RDP म्हणून असते आणि फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा FFP म्हणून असतात. हे ब्लड प्रोडक्ट्स पण म्हणतात आणि ब्लड टाईप्स पण म्हणतात थोडे जण. मग हे असे वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते यूज करतात. होल ब्लड रेअर केसेसमध्ये यूज करतात हॉस्पिटल्समध्ये. असे भरपूर सारे आपल्याकडे पेशंट्स येत असतात आणि एव्हरीडे डिफरंट असतात पेशंट. माझ्याकडे आता पहिला ज्यावेळी आम्ही ब्लड स्टार्ट केलेलो, तुम्हाला त्याची हिस्ट्री सांगतो की मी एक समाजसेवामध्ये कसं आलो आणि ब्लडमध्ये टोटली कसं घुसलो. ही एक फार छान स्टोरी आहे. मी ऍक्च्युली कॉर्पोरेट ट्रेनर आहे, बँगलोरला होतो आणि थोडं मला मेडिकलचं प्रॉब्लेम्स आहेत. माझं पण शुगरचं प्रॉब्लेम आहे. आता माझे सध्याला शुगर 123 नॉर्मल आहे, खरं एकदा 300 पर्यंत शूट होते. मी ज्यावेळी घरात बसून अभ्यास करणार त्यावेळी मला एक कॉल आला माझ्या मित्राचं आणि माझ्या वडिलांचं हार्टचं ऑपरेशन आहे आणि 4 युनिट ब्लड पाहिजे आहे. आणि त्यावेळी मी बेळगावमध्ये एकदम नवीन होतो, मला ऍक्च्युली ब्लड हे सोशल वर्क काही माहीत नव्हतं. मग मी जस्ट त्याला जिथं मी ब्लड डोनेट केलेलो तिथं जाऊन त्यांना विचारलो की मॅडम आम्ही इथं ब्लड डोनेशनच्या कॅम्पमध्ये ब्लड डोनेट केलेलो, आम्हाला एक कार्ड द्या. मग त्यांनी म्हटलंय की नाही आमच्या गल्लीत कुणाला तरी लागलं तर आम्हाला लागतंय. मग आता माझ्याकडे ऑप्शन नाही, माझं मी ब्लड डोनेट केलंय, माझं कार्ड आहे, मला ते कार्ड वापस मिळेना. मग मी आता काहीतरी दुसरा सोर्स हुडकायला पाहिजे. आणि माझे जस्ट 2 months झालेले, आफ्टर 3 months ओनली यू कॅन डोनेट ब्लड. मग मी माझ्या ते फेसबुकला पोस्ट घातला की कोणतरी माझ्या फ्रेंड्स मध्ये ब्लड डोनेट करणार असलं तर या म्हणून. मग त्यावेळी 9 donors माझ्याकडे आले आणि मला पाहिजे होते 4 units. मग 4 units म्हणजे मी फ्रेंडला दिलो आणि मग डॉक्टरला खुशीने म्हणलं जाऊन हॉस्पिटलमध्ये, सर आमच्याकडे 9 donor आहेत आणि ब्लड तुम्ही घ्या, त्यांचं कुठल्या दुसऱ्या पेशंटला यूज होईल. ते माझं फर्स्ट सोशल वर्क, म्हणजे माझ्या तरी पेशंटला मिळालंच, खरं दुसरा कोणतरी पेशंट वाचू शकते ना, त्याच्यासाठी ते ब्लड यूज करा. मग त्यांनी आम्हाला ते ब्लड घेतले आणि रिप्लायमध्ये त्यांनी आम्हाला ते कार्ड्स पण दिले, रिप्लेसमेंट कार्ड तुमच्या आणि पेशंटला लागतं घ्या. ते एक जरा मोटिवेशन झालं. मग आम्ही सोशल मीडियामध्ये घातलं की कुणाला पण ब्लड पाहिजे तर आमच्याकडे उरलेले कार्ड्स आहेत आणि घेऊन जाऊ आमच्याकडे. मग तसे एक दोन पेशंट्स स्टार्ट झाले. मग ते माहीत पण झालं आणि आम्ही ब्लड डोनेशनमध्ये आम्ही घुसले म्हणून ते स्टार्ट झालं. आणि थोडं महिने झाल्यावरती माझ्याकडे एक पोरगी आली, तिचं नाव आदिती म्हणून होतं. आणि ज्यावेळी मी केलीमध्ये गेलो, तिचं ओपन हार्ट सर्जरी होतं, लहान बाळ होतं ते. आणि तिची इच्छा होती की चॉकलेट खायची. मग मी जाऊन त्याला चॉकलेट ते आणून दिलं आणि म्हटलं तुमची पेशंट उद्या बरी होणार आणि बघूया तिला. आणि ज्या दिवशी ती एक्सपायर झाली, म्हणजे तिचं ऑपरेशनमध्ये जरा तिचं कॉम्प्लिकेशन होतं, सेकंड टाइम मोस्टली हार्टमध्ये होल होतं ते. एक्सपायर झाल्यावरती मला असं वाटलं की अरे यार असे किती पोरं एक्सपायर होत असतील ज्यांच्या ज्यांना ब्लड पाहिजे असतंय किंवा काय प्रॉब्लेम असतंय, मग आम्ही हेल्प करूया. मग त्या टायमाला आम्ही ते एकदम ब्लडचं एकदम सिरियस घेतलं आणि आमचं ब्लड डोनेशनचं जे ड्राईव्ह आहे त्याचं नाव आम्ही आदिती फॉर लाईफ ठेवलं आणि आमचं ब्लड डोनेशन फुल फ्लॅशमध्ये आजपर्यंत चालू आहे.
0: अच्छा, म्हणजे अशी एंट्री झाली तुमची ब्लड डोनेशन करण्यामध्ये, म्हणजे ऍक्सिडेंटली तुम्ही याच्यामध्ये आलात आणि नंतर तुम्ही याच्या सोबतच आता राहिलात. आणि जसं तुम्ही सांगितलं की जवळपास 8,000 पेशंटना तुम्ही जीवनदान दिलेलं आहे. रक्तदान केल्यानंतर किंवा रक्तदान करत असताना आणि आपण एकदा रक्तदान केलं की हे एक प्रोसिजर आहे, तर ते काय असतं आणि एकदा रक्तदान केल्यानंतर पुढचं प्रोसिजर काय असतं, म्हणजे कोणकोण ते घेऊ शकतात, म्हणजे जसं तुम्ही आता कार्डचं एक उदाहरण दिलं तर तसं प्रोसिजर काय आहे.
1: ब्लड कसं आहे, आता आम्ही जे ब्लड कॅम्प करतात जे लोकल सिटीमध्ये ऑर्गनाईज करतात, सो तिकडचं ब्लड कसं होतं, डेली हॉस्पिटलमध्ये भरपूर पेशंट असतात. आता अकेलीच पकडा, त्याच्यामध्ये भरपूर पेशंट असणार, कारण आम्हाला माहित नसते की एवढं मोठं हॉस्पिटल आहे म्हणजे त्याला किती ब्लड लागत असेल, तरी त्यांना ब्लड भरपूर कमी पडत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण भरपूर आपण जाऊन एकदा शोध काढला की 400 bed हॉस्पिटल असेल तर 400 bed मध्ये नियर अबाउट 150-200 लोकांना ब्लड डेली लागते. सो एक ब्लड कॅम्प मध्ये हार्डली 70-80 मेंबर्स ब्लड डोनेट करतात. सो रिमेनिंग ऍटलिस्ट 140 युनिट्स शॉर्टेज तिकडे असते. सो ब्लड भरपूर एक इम्पॉर्टंट पार्ट वर्क करते. आता हार्ट पेशंट्सला आम्ही 8,000 पेशंट म्हणजे फक्त 8,000 पेशंट वाचत नाही, त्या 8,000 पेशंटला नियर अबाउट 4 units ब्लड दिलं तर 8 × × 4 तुम्ही करा, तुम्हाला समजेल की किती अमाऊंटला देतं त्या टायमाला ब्लड लागतंय. आणि ज्यावेळी मी ब्लड स्टार्ट केलेलं, थोडे लोक आम्हाला शिव्या पण देतात. ज्यावेळी मी फर्स्ट टाइम स्टार्ट केलेलं ब्लड, त्यावेळी मी कसं आहे, कोण पण रोड वरती भेटलं, फ्रेंड भेटलं, त्याचा मोबाईल नंबर घेणार, तुझं ब्लड ग्रुप काय म्हणून पहिला ते विचारणार. ते एक हॅबिट होऊन जात आहे का, म्हणजे आम्हाला आवड असते माणसाला वाचवायची. आणि लोक कसं असतात, काय बाबा हो दर 3 महिन्याला मला ब्लड मागायलाय किंवा ह्याला काय मिस सापडलेलं काय ब्लड द्यायला, असं एक मानसिक विचार त्यांच्या डोक्यात असतात. जोपर्यंत त्यांच्या घरामध्ये कोण पेशंट नाही जो ऍडमिट झालाय त्याला त्यांनी सेव्ह केलं नाही, तोपर्यंत त्याला त्याचं व्हॅल्यू समजत नाही. आज रोडवरती एक अँब्युलन्स जात असली तर पण आम्ही विचार करतो हे काय अँब्युलन्स झालंय आणि काय याचं व्हॅल्यू म्हणून असं विचार करतो. ज्यावेळी आमचं पेशंट स्वतः त्या अँब्युलन्समध्ये असते आम्हाला माहित असते की ते लाईफचं इम्पॉर्टन्स. तर आणि बॅक टू हे ट्रॅक, इथं ॲक्च्युली काय होतं मॅम, ब्लडचं जे आम्ही सांगत होतो की रिक्वायरमेंट जे आम्ही फुलफिल करालो आहे, फार टफ जॉब आहे, इट्स नॉट व्हेरी इझी. आता आम्हाला एकट्याला कुठल्या पण पेशंटला मी आता तुमचंच एक पेशंट आहे त्याला तुम्ही ब्लड पाहिजे म्हणून कॉल कराला, फर्स्ट थिंग पेशंट अटेंडर एवढं टेन्स असतोय की एक तरी पेशंटकडे बघू, एक डोनरला कॉल करू, काय हॉस्पिटल बिल्सकडे बघू, याच्याकडे भरपूर असतंय. आणि रिलेटिव्ह पण कोण जास्त येत नाहीत, मग एखादं एक दोन लोक तिथे अटेंडर म्हणून बाहेर बसलेले असतात, पेशंट आयसीयूमध्ये असते. आणि त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही एक्सपेक्ट करा की तुम्हाला एक कुणाला तरी कॉल करायचा आहे. मग हार्डली तुमच्याकडे किती असतात, एक 4-5 दोस्त असतात, त्यांना तुम्ही कॉल करून ट्राय करता. लास्टला ते ट्राय झालं नाही तर ब्लड बँकला जाऊन कन्व्हिन्स करता की सर काहीतरी एक्स्ट्रा पैसे घ्या करा ब्लड द्या. आणि त्यांच्याकडे पण असं प्रॉब्लेम्स असतात की तिथं पण ब्लड अवेलेबल नसते. मग त्या सिच्युएशनला माणसाचं डोकं चालत नाही. मग त्या टायमाला कोण नाही कोणतरी देव म्हणून सर का आम्हाला कॉल करते. आता मोस्ट ऑफ द ब्लड बँक्समध्ये आमचे नंबर्स दिलेले आहेत बेळगावमध्ये 22 years झाल्यामुळे, तर सगळ्या ब्लड बँकमध्ये आम्ही सांगून ठेवलं की सर असं कुणाला पण ब्लड लागलं तर आम्हाला डायरेक्टली आमचा नंबर रेफर करा. मग आम्हाला कॉल येतात, आम्ही आजपर्यंत कुणाकडे 1 rupee घेतलेला नाही आहे, टोटली फ्रीमध्ये आम्ही ब्लड प्रोवाइड करते. आम्ही राहतो ठिलकवाडीला. ठिलकवाडीवरनं बेळगावमध्ये कुठलं पण हॉस्पिटल असून दे आम्ही स्वतः एक 15-20 मिनिटात पोहोचतो. आम्ही त्यांच्या बाजूला त्यांच्या फॅमिली मेंबरसारखं बसतो. एका बुकामध्ये आम्ही सगळे लिस्ट ऑफ कॉल्स करतो ज्यामध्ये कोणकोण ब्लड डोनर येणार आहेत आणि कुठल्या टाईमला येणार आहे सगळं त्यांच्याकडे चिठ्ठी देऊन जातो आणि त्यांनी ते ब्लड घेऊन पेशंटला हे करतात, वाचवतात. आणि नंतरला पेशंट वाचल्यावरती आणि फोन पण करून सांगतात थोडे पेशंट्स की सर असं समजा पेशंट तुमच्यामुळे बरं झालेलं आहे. आणि आम्हाला तेच एक खुशी मिळते. पैशामध्ये काही इम्पॉर्टन्स नाही आहे. खरं कसं आहे, ज्यावेळी एका पेशंटला मी वाचवतो आणि ते माणूस म्हणते की सर तुम्ही देव माणसा सर का म्हणले मी वाचवला, ते जे खुशी असते ते पैसे किंवा कुठला अवॉर्ड देत नाही.
0: नक्कीच.
1: आता बेळगावमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन मला अवॉर्ड दिलेला आहे, कर्नाटक राज्योत्सव अवॉर्ड दिलेला आहे, त्यानंतर पोलीस कमिशनर्स त्यांनी पण अवॉर्ड दिलेले आहेत. आणि सगळ्या मीडियाला पण माहिती आहे की संतोषनी चुकून एक पोस्ट काढला की याचं एकदम सेल्फलेस सर्व्हिस आहे, हो काय एक रुपये घेत नाही म्हणून. आणि ते बरं वाटतंय की नाही, लोक पण आमच्यावरती कनेक्ट व्हायला आहेत आजकाल.
2: नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणू ध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या हेच मी तुम्हाला आवाहन करते.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: पण सर, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखाद्या पेशंटला ब्लड हवं असतं तेव्हा त्यांचा जे अटेंडर असेल किंवा रिप्लेसमध्ये त्यांनी ब्लड दिलं पाहिजे असं एक प्रोसिजर आहे, तेव्हा तुमच्याकडे जर कोणी ब्लडसाठी कॉल आला तर तुमचं काय प्रोसिजर आहे? म्हणजे त्यांना फ्रीमध्ये तुम्ही देता की त्यांनी कोण अटेंडर असतील, रिलेटिव्ह असतील, त्यांनी ब्लड दिलं पाहिजे असं काय?
2: नाही, आमचं तसं नाही आहे. हे बघा, आता याच्यात प्रोसेस कसं आहे सांगतो. ज्यावेळी माणूस आम्हाला कॉल करतो म्हणजे त्याच्याकडे कोण डोनर अवेलेबल नाही आहे. आता परवा माझ्याकडे एक 1.5 वर्षाचं बाळ होतं, त्याचं ओपन हार्ट सर्जरी होतं केलीमध्येच, तर त्यांनी हावेरीवरून आलेले. मग हावेरीचं माणूस ज्यावेळी इथं आलं तिकडनं एक डॉक्टर रेफर केले असतात, इथं एक बेस्ट डॉक्टर आहे जवानी केली, इज द बेस्ट हॉस्पिटल इथं बेळगावमध्ये हार्ट साठी. आणि इथं ज्यावेळी ऍडमिट झालंय त्याला इकडचं नेटवर्क माहित नाही, इकडची लोक माहित नाही, रिलेटिव्ह नाही, काय नाही. मग ते कसं आहे, एका कुठल्या तरी केले हॉस्पिटलच्या बाहेर जातात, एका रिक्षा ड्रायव्हरला विचारतात कोणतरी ब्लड देते काय म्हणून, मग त्यांनी आम्हाला रेफर करतात. हॉस्पिटलमध्ये कोणतरी एक कॅन्टीन आहे खाली, तिथं जाऊन विचारतात की सर यारादर रक्त कोडतारे म्हणून, मग आम्हाला तिथून कॉल येते की सर युअर कॉल माडरी युअर हेल्प माडतार म्हणून. सो असे वेगवेगळे सोर्सेस असतात कॉल याचे. किंवा नर्सिंग स्टाफ सांगते, कोणतरी पेशंटला आम्ही हेल्प करतो तिथं नर्सिसची ओळख असते, एक नंबर देऊन आलेलो असतो यारागो म्हणजे ह्या वॉर्डमध्ये मल्लप्रभा वॉर्ड कुठलं पण वॉर्ड ब्लड पाहिजे तर सर आम्हाला रेफर करा, त्यांनी देतात. असे भरपूर सारे देव माणसं आहेत, म्हणजे आम्ही एवढंच नाही तर एका हॉस्पिटलमध्ये एक नर्स असू शकते, वॉर्ड बॉय असू शकते, लिफ्ट मॅन असू शकतोय, कॅन्टीनवाला असू शकतोय, रिक्षा ड्रायव्हर, कुठला तरी एक पीजी स्टुडंट पण असू शकतो, तो एक नंबर रेफर करतो. मग ते नंबरवरून आम्हाला कॉल येते. ज्यावेळी कॉल येते आमच्या डोक्यामध्ये फक्त एकच येते विचार की एक पुढचं जीव आम्हाला वाचवायचं आहे. ते रिच आहे, पुअर आहे, कुठला कास्ट कम्युनिटी आम्ही बघत नाही. आमच्यासाठी फक्त काय, पेशंट नेम एक असतंय, आयपी नंबर, इन पेशंट नंबर एक असतंय, आणि वॉर्ड नंबर एक असते, फ्लोअर एवढंच असते. मग ते आम्ही डोक्यात ठेवतो की या माणसाला जाऊन आम्हाला ब्लड द्यायचं आहे आणि याचा जीव वाचवायचा आहे. आणि जीव वाचवलं तर आमचं फक्त एकच वर्ड असतं, थँक यू म्हणतो, येतो आम्ही चहा पाणी किंवा पेट्रोल अलावन्स. कधी आजपर्यंत कधी मागितलेलं नाही आहे कुठल्या पेशंटकडे. तुम्हाला एक रेअर इन्सिडेंट सांगतो. माझा एक मित्र आहे दिनेश कोल्हापुरे म्हणून, ठिलकोडेला असतो. तो एकदा मला असं ब्लड देताना भेटला आणि मी कधी गाडी थांबवत नाही, ब्लड देताना फार एमर्जन्सी जात असतो आणि थांब मी पण फिरायला येतो म्हणलं. माझ्यावरती बसला गाडीवरती, आम्ही दोघं सिव्हिलकडे आलो आणि मी माझं रेग्युलर काम म्हणजे एक पेशंटला भेटलोय आणि मला कॉल करून त्याला ब्लड द्यायचं आहे ते काम करावलंय. एक तास झाला मला ब्लड डोनर अजिबात मिळेना. मग माझा मित्रच म्हणला की सर मी ब्लड देतो चला. मी म्हटलं बाबा तू फर्स्ट टाइम द्यालास, दे ब्लड दिलो. मग त्यांनी ब्लड बँकमध्ये काय सांगितले, सर एक 10 मिनिटं थांबा, तुम्ही जाता जाता एमर्जन्सी वॉर्डमध्ये या ओल्ड पेशंटला ब्लड देऊन जाऊन टाका. मग मी ते ब्लड पॅकेट घेतलं, एमर्जन्सी वॉर्डमध्ये गेलो. मग तो म्हटला मी हॉस्पिटलमध्ये आत येत नाही, मला ते हॉस्पिटलचं वातावरण आवडत नाही, तुम्ही जाऊन ब्लड देऊन या. मग ते ब्लड घेतलो आणि जाऊन त्या पेशंटला दिलो. पेशंट मला एकदम थँक्यू म्हणलं आणि सिनियर सिटीझन ओल्ड अराउंड 75-80 इयर्स आजी होती. मी म्हटलो आजी मी तरी ब्लड दिलेलं नाही आहे, मी फक्त काय अरेंज केलेलं आहे, जे माणूस ब्लड दिलं त्यालाच बोलवतो. मग त्याला जाऊन बोलवलो आणि त्याचीच स्वतःची आजी तिथे ॲडमिट होती. मग असे सिच्युएशन असतात की एकदा आपलाच माणूस असतंय का आम्हाला माहित नसतं. तर असे भरपूर सिच्युएशन झालेत. एकदा कॅम्पमधनं मी येत होतो सेंट पॉलच्या मागणं आणि माझ्या तिथं पिकेट रोड म्हणून तिथे हनुमानचं देऊळ आहे, तिथून माझी गाडी फुल स्पीड होती. माझा मित्र आहे किरण निपाणेकर, परवा लेटेस्ट एक्सपायर झाला त्याने, तो म्हणला आता एक थोड्या वेळात एक गाडी तिथून क्रॉस होते त्याला थांबू नको म्हणून. माझी गाडी तिथून क्रॉस झाली तर माझ्याच मित्राने म्हणजे त्या मित्राला तो दुसरा मित्र म्हणला हो काय उगीच आकडून फुल स्पीडमध्ये गेला आमच्या समोरनं आणि काय शो ऑफ आहे म्हणला. आणि आम्ही जाऊन त्या पेशंटला ब्लड त्यांनी दिलंय आणि संध्याकाळी आणि परत आम्ही पेशंटला रिपीट ब्लड द्यायला गेलोय आणि तो माणूस त्या पेशंटच्या बाजूला उभारलाय आणि नंतरला म्हणाला की अरे यार सुबह आप ब्लड देने को गए थे ना, आप ही थे ना, अरे यार गलती हो गया, ओ मेरे को मालूम नहीं था आप मेरे पेशंट को ब्लड दे रहे. तो असे सिच्युएशन असतात की आम्ही एकेकांना क्रॉस करून जातो स्पीडमध्ये आणि त्या माणसाला माहित नसते की आम्ही त्याच्याच माणसाला ब्लड
1: द्यायला.
2: खानापूरमध्ये पण एक असंच झालेला इन्सिडेंट, होळीच्या टायमाला एक ऍक्सिडेंट झालेला आणि माणूस असं पोलला मारून पडलेला तो. मग तिथं आम्ही काय केलो की पडला आता हो एक्सपायर होईल, मग हॉस्पिटल पण निर्बाय नाही, ॲम्ब्युलन्सला बोलवलं त्याला, आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घातलं, सिव्हिल हॉस्पिटल पण घेऊन ॲडमिट पण केलं. मला विचारले सर यू हॅव टू साईन ॲज अ अटेंडर, म्हणजे तुम्ही त्याचे रिलेटिव्ह आहे म्हणून कोणतरी साईन करायला पाहिजे. मग ॲज अ सोशल वर्कर मी एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन साईन केलो. मला पण भीती वाटत होती की या माणसाला मी उचललं ते बरोबर आहे. व्हिडिओ पण आम्ही काढलेला की हो आपण स्वतःहून पडला आहे आणि कुणाचं प्रॉब्लेम नाही. त्याला ऍडमिट केल्यावरती आम्ही ब्लड त्यान दिलं, त्याला वाचवलं. मग त्यांचे पॅरेंट्स त्यांनी आम्हाला थँकफुल म्हणले, ते खुशी झालं. खरं ते टाईममध्ये आम्हाला पण फेअर होतं की ते माणसाचं जीवला काहीतरी झालं तर काय. मग असं ड्रंक अँड ड्राईव्हचे पण भरपूर केसेस तिथं आम्ही वाचवलेलं आहे ब्लड देऊन.
1: बरोबर, म्हणजे असे खूप सारे अनुभव तुम्ही घेतलाय या फील्डमध्ये आल्यानंतर की ते खूपच असे रेअर आहेत. आणि परत एकदा म्हणजे रक्तदानाबद्दल विचारत असताना एखादी नवीन व्यक्ती जर रक्तदान आपलं करत असेल तर त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे.
2: रक्तदान एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. तुमचं वेट एक परफेक्ट असायला पाहिजे. नियर अबाउट बेस्ट रक्त माझ्या हिशोबाने अराउंड 70+ जे वेट असते त्याचं बरं असते. तुमचं डायट एक चांगलं पाहिजे. जे माणूस ड्रिंक्स करते, ड्रिंक केल्या तुम्ही जाऊन ब्लड देऊ शकत नाही आहे. बीपी शुगरचे जे पेशंट्स असतात जे रेग्युलर टॅबलेट्स त्यांनी घेतात त्यांनी ब्लड देऊ शकत नाही आहे. रिसेंटली काहीतरी तुमचं सिकनेस झालेलं असतं एक आठवडाभर पहिला, त्यांनी तापेतनं तुम्ही बाहेर पडले असतं, टायफॉइडमधनं बाहेर पडले असतं, तसल्या माणसाचं ब्लड त्यांनी देऊ शकत नाही. का म्हणजे त्यांना कसं आहे हेल्थ प्रॉब्लेम्स असतात. आणि तुमचं रेग्युलर जे तुम्ही एक्सरसाइज त्यांनी करत असतात दॅट विल बी व्हेरी गुड. व्हेजिटेबल फूड्स त्यांनी तुम्ही कंझ्युम जास्तीत जास्त करा. पाणी बिणी पियाला पाहिजे असं आहे.
1: म्हणजे या सगळ्या गोष्टी लक्षात असाव्यात.
2: हो थोडेच आहेत त्या, म्हणजे एवढं टफ नाही आहे रक्त देणं. आणि ते काय रक्त एकदम पण काय दोन तीन बाटल्या पण घेत नाही ते, हार्डली 200 ml स्टॅन घेत असतात, काय एवढं हे नसते.
1: मग एखादी व्यक्ती किती दिवसांनी रक्तदान पुन्हा करू शकते?
2: मिनिमम 3 months, आफ्टर 3 months.
1: आणि मग रक्तदान करण्यापूर्वी आणखीन काही तयारी आपल्याला करावी लागते?
2: काय एवढं नाही आहे मॅम.
1: म्हणजे काही खाल्लं पाहिजे खाल्यानंतर?
2: तसं काय नाही. फक्त एवढंच की जरा तुम्ही SDP ब्लड ज्यावेळी देते ना त्यावेळी, म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट पांढरी पेशी, त्यावेळी जरा माणूस घाबरते. नॉर्मल जे ब्लड आम्ही डोनेट करतो त्याच्यामध्ये काही पण प्रॉब्लेम नाही. 10-15 मिनिटांमध्ये ते ब्लड काढून घेतात. SDP म्हणजे त्याचं ब्लडचं पुरं टेस्टिंग त्यांना होत आहे भरपूर. आणि ते ब्लड काढायला नि अबाउट 45 minutes to 1 hour लागतंय. मग त्या टायमाला फर्स्ट टाइम जे पांढरं रगत काढताना बघतात ना, ते बघितलं जरा माणूस जरा घाबरतो. खरं ते बरं आहे, म्हणजे पेशंट्सला पण बरं असतंय आणि जे डोनर असतंय त्याच्या हेल्थला पण बरं आहे. ते एकदा तरी द्यायला पाहिजे लाईफ मध्ये.
1: म्हणजे प्रत्येकाने एकदा तरी रक्तदान करावं असं तुम्ही?
2: वर्षात ना ऍटलीस्ट 1 time तरी रक्तदान करावं. थोडे असे आहेत आमच्याकडे की दर 3-3 महिन्याला रक्त देणारे पण आहेत. आणि आम्ही लई जणांना सांगतो की ऍटलीस्ट वर्षात ना एकदा तरी तुम्ही ब्लड द्या, कुणाचा तरी एक जीव वाचू शकता तुम्ही.
1: मग समजा की आपण आता रक्तदान केलंय, आपल्याकडे कार्ड आहे, तर ते आपण कितीदा युज करू शकतो?
2: एकदाच युज करू शकता. म्हणजे आता मी स्वतः एक ब्लड कुठल्या तरी ब्लड कॅम्प जाऊन एक ब्लड डोनेट केलो, मला एक कार्ड देतात माझ्या नावाचं की मी ते रिप्लेसमेंटला युज करू शकतो. मग आमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणाला फ्रेंडला म्हणा काहीतरी ब्लड पाहिजे असलं त्यावेळी ते आम्ही कार्ड रिप्लेसमेंटला देऊन त्या पेशंटसाठी म्हणून ब्लड घेऊ शकतो. सो दॅट इज अवेलेबल ओनली फॉर 1 time.
1: रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि हे करत असताना तुमचे जे अनुभव आले आतापर्यंतचे ते तुम्ही आता सांगितलं आम्हाला, पण एखाद्या व्यक्तीपर्यंत रक्त पोहोचवायचं असेल तर त्यावेळी किंवा रक्त जेव्हा आपण गोळा करतो किंवा स्टॉक करतो बँक करतो ते करत असताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतात?
2: चॅलेंजेस तुम्हाला सांगायचं म्हणजे एकदा असं होते कंडिशन्स की आमच्या व्हेकलमध्ये पेट्रोलच कमी असणार. आम्ही ज्यावेळी घरातनं सुटतो की माहित नसते की गाडीमध्ये 100% पेट्रोल आहे का पेट्रोलच नाही आहे. खरं एक कॉल येते की सर वाचवायला या, आणि असं सिच्युएशन की वाटेत पेट्रोल पंपच नसते आणि आम्हाला तिथे एक माणसाला वाचवायला पोहोचायला पाहिजे, ते एक टफ सिच्युएशन येते. त्यानंतर एका हॉस्पिटलमधनं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ब्लड घेऊन जायचं तिथे एक टफ पार्ट आहे. का म्हणजे आता माझ्याकडे कार्ड असते समजा, मग एक पेशंटकडे कोण बेळगावच कोणच माहीत नाही त्याला, तर कुठल्या तरी एक आपला वडगाव शापूर एरियामध्ये ते हॉस्पिटल आहे. मग त्या हॉस्पिटलमध्ये ब्लड पाहिजे असते. आता पेशंट अटेंडरला कसं असते की सर नमगे बेलगाम सिटी गोतील रे न्यू स्वल्प हेल्प मांडरी म्हणून येतं. मग आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जायला लागते, ते ब्लड रिक्वेशन फॉर्म म्हणून ते घ्यायला लागते, 2 छोटे ब्लडचे सॅम्पल्स घ्यायला लागतात 2 bottles. ते सॅम्पल घेऊन आम्हाला कुठल्या तरी ब्लड बँकमध्ये जायला लागते. मग ब्लड बँकमध्ये गेल्यावर तिथे डोनरला बोलवायला लागते. मग डोनर ज्यावेळी तिथे येऊन ब्लड डोनेट करतोय, मग ते टेस्टिंगला एक 1/2-1 तास लागते. ते टेस्टिंग झाल्यावरती ते ब्लड घेऊन आणि परत ते हॉस्पिटलमध्ये जाऊन डिलिव्हर करायला लागते. एकदा अशी सिच्युएशन येते, मग ते भरपूर टफ असते. त्यानंतर नेगेटिव्ह जे ब्लड आहेत, जसं की ओ नेगेटिव्ह, AB नेगेटिव्ह, B नेगेटिव्ह, हे नेगेटिव्ह एकदा मिळायचं भरपूर मिळतं. येतात नाही ते एकदा मिळत नाहीत. मग त्या टायमाला म्हणलं एक असं चॅलेंज असते ना, भरपूर कॉल्स करायला लागतात. सोनियर अबाउट एकदा 10 कॉल मध्ये पण एकदा डोनर ऍक्सेप्ट होते, किंवा एकदा म्हणलं 100-200 कॉल्सच्या वरती करायला लागतात. मग त्यावेळी त्यातले कुठे ते एक दोघं डोनर सिलेक्ट होतात. मग ज्यावेळी ते डोनर घेऊन आम्ही ब्लड बँकला जातो, त्याचे वेन्स मॅच व्हायला पाहिजे. लहान वेन असले तर ते व्हाईट ब्लड त्यांना काढायला येत नाही. मग ते वेन्सला मॅचिंग नसलं तर मला आम्हाला आणि परत 100 कॉल्स करायला लागतं. आणि एकदा डोनर असे मिळतात की म्हणलं सर माझं ब्लड घ्या करत त्या पेशंटला वाचवा. तो पेशंट म्हणणार नाही, खरं डोनरला एक इच्छा असते की सर ते पेशंट सिरियस आहे आणि माझं ब्लड कुठेतरी काढा आणि वाचवा. आणि खरं त्याचे वेन्स मॅच होत नाहीत. मग त्या टायमाला आम्हाला एक मोठी चॅलेंज असते की माझ्याकडे डोनर आहे, खरं ब्लड काढायला येणार.
1: बरोबर.
2: तो हे एक सिच्युएशन असतात. त्याच्यानंतर रोड्स, ज्यावेळी आम्ही गाड्या त्यांना मारतो त्यावेळी आम्ही फ्रेंड्सला पण थांबू शकत नाही, कुणासाठीच आम्ही थांबू शकत नाही. का म्हणजे एकदम सिरियस ऑपरेशन्स असतात एक एक. आणि आमच्याकडे मोस्ट ऑफ द ऑपरेशन्स माझ्याकडे जे येतात ते फायनल कॉल ऑफ बेळगाव माझ्याकडे असते. सगळ्या सोशल मीडियाला ती पोस्ट असते की बेळगावमध्ये एका पेशंटला ब्लड पाहिजे, हार्ट ओपन हार्ट सर्जरी आहे, विद इन 2 hours ऑपरेशन चालू होणार आहे आणि ब्लड पाहिजे. मग तसल्या टायमाला तरी आम्हाला गाडी भरपूर स्पीड मारायला लागते. मग त्यावेळी आम्ही सिग्नल्स देऊन आम्ही कुठेच थांबत नाही. आणि मला थोड्या हॉस्पिटल्सनी माझं आयडी कार्ड पण बनवून दिलेत की तुम्हाला कुठे पण थांबवलं तर हे तुम्ही कार्ड दाखवा आणि या म्हणून. ब्लड कार्ड दाखवल्या आम्हाला सोडतात ते. तो फाईन तरी येतात माझ्याकडे आतापर्यंत 4,500 rupees फाईन असे आलेले आहे. आणि जे पोलीस डिपार्टमेंटचे जे सर आहेत त्यांनीच माझी फाईन भरले आहेत. का म्हणजे त्यांना मी रियालिटी ते ज्यावेळी आम्ही फाईनला पकडतात मग त्यांनी कॅमेरामध्ये फोटोज दाखवतात की कुठल्या कशासाठी म्हणून तुम्ही गाडी तिथं त्या सिच्युएशनला स्पीड मारला. मी लोकांना हे सांगतो की आम्ही पण हेल्मेट घालतो, खरं एक एक सिच्युएशन असे येतात की आम्हाला ते माणसाचा जीव वाचवायलाच पाहिजे. आणि आम्ही तेवढ्या टाईममध्ये गेलो नाही तर ते माणूस एक्सपायर होणार. आणि आमच्या मागे एक डोनर पण असू शकतो किंवा डोनर नसणार पण मी एकटाच असणार. तर आमच्या डोक्यात एकच असते की त्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे आणि वाचवायला पाहिजे जीव. तो हो एक भरपूर चॅलेंजिंग टास्क आहे. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, मी कोविड टाईमला जे ऑक्सिजन सिलेंडर्स देत त्यावेळी माझ्या CBC बाईकवरती गेअर बाईकवरती माझी टुरिस्ट बॅग घेऊन त्या टुरिस्ट बॅगमध्ये 2 cylinders घालत होतो आणि पेशंट्सला वाचवत होतो. सो नियर अबाउट 169 पेशंट्स मी वाचवलेलं आहे, एक पण एक्सपायर झाला नाही माझ्या पेशंट्समध्ये. आणि माझं काम करता करता मला असे कंपनीजनी कॉल केले सर तू म्हणला एक ॲम्ब्युलन्स डोनेट करतो म्हणून. आणि नियर अबाउट 18-20 lakh ॲम्ब्युलन्स देत होते. आम्ही म्हटलं सर मला ते ॲम्ब्युलन्स नको. का म्हणजे ॲम्ब्युलन्स घेतलं तर मला त्याचं रोड टॅक्स भरायला पाहिजे, त्याचं सर्व्हिसिंग करायला पाहिजे आणि फ्री म्हटल्या ती लोकांना फ्रीच लागते, त्याला पेमेंट नाही. मग त्याच्यामध्ये भरपूर खर्च आहे. मग मी म्हटलं सर मला ते काय नको. मग मी ऍक्च्युली एक सेकंड हँड ॲक्टिव्ह बाईक बघत होतो आणि सोशल मीडियाला पोस्ट पण घातलेला की कुणाची गाडी असली सांगा. का म्हणजे मला ते सिलेंडर्स त्यांनी घेऊन जायला भरपूर हेल्प होते म्हणून. आणि मला एका कंपनीनी 93,000 ॲक्टिव्ह गिफ्ट केली. तर लोकांनी असं म्हटले नाहीत की बाबा तू एवढं चांगलं काम करतास म्हणून तुला एक गाडी दिलीत. हे आम्ही पण असं तुझ्यासारखं काम करतो, आम्हाला पण गाडी फुकट मिळाली असे लोक आहेत. म्हणजे आम्ही जे एफर्ट्स घालतो, मग माझ्या जे गाडीचं नाव आहे त्याला अग्नी आहे. ते म्हणजे ऍक्टिव्हाचं नाव अग्नी म्हणून ठेवलेलं आहे. कारण मी ती गाडी मला भरपूर साथ देते. आणि सेकंड थिंग माझ्या गाडीचं तुम्हाला आणि एक इम्पॉर्टन्स सांगतो, म्हणजे त्या गाडीचा नंबर 7786 आहे. तो इट्स अ लकी नंबर. आणि सगळेजण ते म्हणतात की हे नंबर तुला कसं मिळालं, आता ते गॉड गिफ्ट आहे, ते कसं आलंय माहित नाही. तर अशी आपली जी गाडी पण असते ना ती आपल्याला भरपूर साथ देते.
1: बरोबर ना. अर्थात एखादं सोशल वर्क करायचं म्हटलं तर अनेक गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या असतात आणि ग्रुप वर्क असतं ऍक्च्युली ते. कुणा एकट्याकडून तेवढ्या प्रमाणात सक्सेस होत नाही, कुणाची तरी मदत त्यांनाही घ्यावीच लागते. जसं तुम्हाला तुमचे फ्रेंड्स वगैरे मदत करतात, अनेक लोकांचा तुमचा ग्रुप आहे, खूप मोठा ग्रुप आहे तुमचा आणि त्या सर्वांची मदत घेऊन तुम्ही हे पुढाकारानं काम करताय आणि खूप चांगलं काम आहे सर. असंच तुमचं हे कार्य चालू असू देत असं मी म्हणेन. आणि आज जो जागतिक ब्लड डोनेशन डे आहे त्यानिमित्त तुम्ही रक्तदान करणं किती महत्वाचं आहे आणि तुम्ही स्वतः हे काम करताय तर तुम्हाला किती चॅलेंजेस येतात आणि काय काय करावं लागतं याबद्दल सविस्तर माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल थँक्यू सो मच.
2: थँक्यू मॅम. माझा नंबर पण तुम्ही स्टोर करू शकता म्हणजे पब्लिकनी. इट्स 9986809825. आणि माझा फेसबुक आयडी आहे DR संतोष म्हणून. तुम्ही डायरेक्टली माझे पोस्ट फोटोज त्यांनी तिथं वर्क्स बघू शकता.
1: वेणुधोनी 90.4 FM KLE गणसूप ऐप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
3: द हेडलाइंस. Prime Minister Narendra Modi begins his two-nation Europe visit with engagements in Nice, France, to inaugurate Bharat Innovates 2026 jointly with French President Emmanuel Macron in a short while. Bilateral talks with President Macron to review progress in India-France Special Global Strategic Partnership to be held later today. 7 people killed in separate lightning strikes in Jharkhand since yesterday. Southwest monsoon to advance into parts of Karnataka, Telangana, Andhra Pradesh, Odisha and South Chhattisgarh in next 2 to 3 days. Over 5,000 Bharatanatyam dancers create Guinness World Record for the largest Bharatanatyam dance lesson in Colombo. And in ICC Women's T20 World Cup, India to begin campaign against Pakistan in Birmingham this evening. Prime Minister Narendra Modi will inaugurate Bharat Innovates in Nice in a short while from now, alongside French President Emmanuel Macron. The flagship event being held under the India-France Year of Innovation will bring together more than 120 Indian startups, global investors, technology leaders and entrepreneurs, showcasing India's rapidly expanding innovation ecosystem. Later in the day, Prime Minister Modi and President Macron will hold bilateral talks to review the progress in the India-France Special Global Strategic Partnership and discuss key regional and global issues. More from our correspondent.
4: Prime Minister Narendra Modi and President Emmanuel Macron will jointly launch Bharat Innovates, bringing together more than 120 Indian startups, investors and technology leaders from across the world. The event is expected to showcase India's growing strengths in innovation, entrepreneurship and emerging technologies. Later, the two leaders will hold bilateral talks to review progress in the India-France Special Global Strategic Partnership and discuss ways to further enhance cooperation in areas including technology, trade and defense. Following the talks and a luncheon hosted by President Macron, Prime Minister Modi will leave for Slovakia on the next leg of his visit. This is Shailesh Menon for Akashvani News, Nice, France.
3: Talking to Akashvani, co-founder of Sarvam AI expressed his appreciation for the first-of-its-kind initiative by the Government of India to bring a large number of startups onto a single arena, giving them excellent opportunities and exposure.
5: My name is Vivek Raghavan. I am the co-founder of Sarvam AI. This is actually a very exciting event. I think for the first time, the Government of India has made an initiative to bring so many startups here to make them well-known in France. I think this is a first-of-its-kind initiative.
3: Co-founder of Quanfluence, Aditi Vaidya, highlighted how the maiden edition of Bharat Innovates was giving startups like theirs a platform to meet investors, researchers, as well as potential partners and customers.
6: I'm here at the Bharat Innovates 2026 maiden edition. I'm Aditi Vaidya. I'm a co-founder at Quanfluence. At Quanfluence, we have been building India's first scalable photonic quantum computer from grounds up, scalable to 1 million qubits. And while our quantum computer evolves, we have also built this quantum-inspired hardware.
3: Chetan from Dhruv Space explained platform like Bharat Innovates allows startups to place themselves before a global market, lending greater credibility to the company as well as to India's startup ecosystem as a whole.
7: This is Chetan from Dhruva Space. Dhruva Space is a satellite manufacturing company based out of Hyderabad. We specialize in satellite full-stack solutions. That means building a satellite like this. We build anywhere from 10 kg to 50 kg to 150 kg satellites.
3: Traditional Slovak hospitality will be accorded to Prime Minister Narendra Modi in Bratislava this evening. More from our correspondent in Bratislava.
8: Prime Minister Narendra Modi will be given a traditional welcome with bread and salt upon his arrival in Bratislava. According to Slovak culture, guests and dignitaries are greeted with a loaf of bread and a small dish of salt. Bread represents prosperity, while salt symbolizes value, friendship and protection. A renowned children's folk group from Myava region of Slovakia will perform a traditional Slovak dance to welcome the Prime Minister. A performance of Vande Mataram by the Luknisa ensemble will be another highlight of the arrival ceremony in Bratislava. Midi M. Palluruthi, Akashvani News from Bratislava in Slovak Republic.
3: Prime Minister Narendra Modi has said that India has worked to make quality healthcare more affordable and accessible over the last 12 years. In a social media post, Mr. Modi said that the nation feels proud when it is known as the nation with the world's largest healthcare program Ayushman Bharat, which provides top-quality healthcare to the most vulnerable. He said that efforts like PM Bharatiya Janaushadhi Pariyojana have made medicines affordable. The Prime Minister expressed hope that the government will keep building on the ground covered so far in order to build a healthy India. Road Transport and Highways Minister Nitin Gadkari today said that India's healthcare sector has witnessed a transformative change over the past decade under the leadership of Prime Minister Narendra Modi, with a strong focus on ensuring accessible and affordable healthcare for all citizens. In a social media post today, Mr. Gadkari said government's flagship healthcare initiatives have significantly strengthened the country's health infrastructure and advanced the vision of a Swasth Bharat. Commerce and Industry Minister Piyush Goyal also emphasized that India today leads several of the world's largest healthcare initiatives. Union Minister of Minority Affairs Kiran Rijiju has said that the life, quality and overall situation of the minority communities in the country have improved significantly over the past 12 years. In an interview with the National Daily, Mr. Rijiju noted that under the leadership of Prime Minister Narendra Modi, the vision of Sabka Saath, Sabka Vikas has ensured that the benefits of development reach every section of the society.
9: Minorities are better in India. 12 years after Modi ji has become the Prime Minister, the life, the quality, the overall situation of minority communities have become better because life of every Indian has become better.
3: In Jharkhand, at least 7 people, including 3 women and a 10-year-old boy, have been killed in separate lightning strike incidents across the state over the past 24 hours. Police said 2 people lost their lives in Ranchi and 2 people were killed in Garhwa district. The other fatalities were reported from Chatra, Giridih and Saraikela Kharsawan districts. Authorities have sent the bodies for post-mortem examination. The Criminal Investigation Department CID is interrogating Trinamool Congress MP Abhishek Bandyopadhyay for his alleged involvement in signature forgery case of party MLAs. Today, Abhishek arrived at the CID headquarters Bhavani Bhavan in Kolkata. The CID is investigating the case following the Calcutta High Court order. It is alleged that Abhishek Bandyopadhyay forged signatures of the newly elected MLAs of Trinamool Congress after the Vidhan Sabha election in West Bengal for selection of Leader of Opposition in the Assembly. Union Finance Minister Nirmala Sitharaman has informed that Karnataka has received 5 times more central tax devolution as against the allocation during the UPA tenure. She was addressing the Vikasit Bharat Sankalp Samavesh in Bengaluru today. She refuted the allegations of Congress-led state government in Karnataka that Karnataka is deprived of central allocations. The government has appointed noted economist Professor Alok N. Sharma as the chairman of a high-level technical expert committee on labour statistics. The committee has been constituted to strengthen and periodically review labour market indicators and assess the evolving structure of India's labour market. This is Akashvani giving you the news. For quick news updates round the clock, follow us on our X handle at AIR News Alerts. And for details of stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and download News on AIR app.

0: ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಲೋಕ ಎಷ್ಟು ಶ್ರೀಮಂತ, ಅದಕ್ಕೆ ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟೋರು, ಅದನ್ನ ಶ್ರೀಮಂತಗೊಳಿಸ್ತೋರು ಹಲವಾರು. ಆ ಹಲವರನ್ನ ಪರಿಚಯಿಸುವಂತಹ ಪುಟ್ಟ ಪ್ರಯತ್ನ ನಮ್ಮದು. ಅಂತಹ ಹಲವರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಡಾಕ್ಟರ್ HS ವೆಂಕಟೇಶಮೂರ್ತಿಯವರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೂಲಕ ಇಂತಹ ಮಹಾನ್ ಕವಿಗೊಂದು ನಮನ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸುವಂತಹ ಸಮಯ ಬಂತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅನಿಸಿಕೆ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगाव मधील KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत। या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते। शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे। विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय, तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा। अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे। प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे। अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा नेहरू नगर बेळगाव येथे। फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595।
3: ರೈತ ಬಾಂಧವರ ಗಮನಕ್ಕೆ ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದ ಕುರಿತು ಸಲಹೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಹಂಗಾಮಿನ ಸಿದ್ಧತೆ ಭರದಿಂದ ಸಾಗಿದೆ. ರೈತರು ಮುಂಗಾರು ಬಿತ್ತನೆಗೆ ಬೇಕಾದ ಬೀಜ ಗೊಬ್ಬರಗಳ ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವರು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡುವುದು ಕಡ್ಡಾಯ. ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸಾಕಷ್ಟು, ಅಂದರೆ 75-100 mm ಮಳೆಯಾಗಿರಬೇಕು. 6 inches ಮಣ್ಣು ಹಸಿಯಾಗಿರಬೇಕು. ಮಣ್ಣಿನ ಉಷ್ಣಾಂಶ ಕಡಿಮೆಯಾಗಿರಬೇಕು. ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರಬೇಕು, ಅಂದರೆ ತಂಪಾದ ವಾತಾವರಣವಾಗಿರಬೇಕು. ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಸೋಯಾ ಅವರೆ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ಮೇಲಿನ ಎಲ್ಲಾ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ಬಿತ್ತನೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಿರಿ. ರೈತರು ಅವಸರ ಪಡದೆ ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಪೂರಕ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ಬಿತ್ತನೆ ಕೈಗೊಳ್ಳಲು ರೈತ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಕೋರಿದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ರೈತ ಸಂಪರ್ಕ ಕೇಂದ್ರ ಅಥವಾ ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಂಟಿ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀ HD ಕೋಳೇಕರ್ ಅವರು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುತ್ತಾರೆ.

0: Kang.
1: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
2: केली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चिकोडी. ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. बी कोर्सेस अवेलेबल: सिव्हिल इंजिनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. पी जी कोर्सेस अवेलेबल: मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स. द कॉलेज इज NBA accredited अँड हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ॲज अ मॉडल इंजिनियरिंग कॉलेज. करिअर अपॉर्च्युनिटीज: 100% प्लेसमेंट असिस्टन्स विथ रिक्रुटमेंट सपोर्ट फ्रॉम मोर दॅन 50 कंपनीज, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.kelecet.edu.in.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, FarmD, MFarm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleefarm.edu। बेळगावचा नवा माणाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय। बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स। शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प। हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे। आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी। हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय। अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स। पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत। शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9 क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे। सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य। बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे। आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा। संपर्क 7760477279। साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते। काय

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.